0: ಸ್ವಯಂ ಹೀ ಕಟ್ಟಪಡೆ
1: ಭಾರತೀಯ ಸೇನಾ.
2: ಆಪ್ಕಾ ಸಂದೇಶ ಆಪ್ಕಿ ಪಹಚಾನ್ ಹರ್ ಘರ್ ತಕ್ ಪಹುಂಚನಾ ಹುವಾ ಆಸಾನ್ ಅಪನೆ ವ್ಯವಸಾಯ ಕೋ ದೇ ನಯಾ ಆಯಾಮ್ ಆಕಾಶವಾಣಿ ಭೋಪಾಲ್ ಸೇ ಗೂಂಜೇಗಾ ಆಪ್ಕೆ ಬ್ರಾಂಡ್ ಕಾ ನಾಮ್ ವಿಜ್ಞಾಪನ್ ಸಂಬಂಧಿ ಸಭಿ ಜಾನ್ಕಾರಿಯೋ ಕೆ ಲಿಯೆ ಕಾಲ್ ಕರೇ 9425012367.
3: ಏಕ್ ಜಮಾನೆ ಸೇ ಕಹಾನಿ ಹೈ ಸುನಾ ರಹಿ ಆಕಾಶವಾಣಿ फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन कहानी नहीं बदली स्टाइल गया है बदल जो कहानियां हम सुनते आए देखते आए अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल
4: डाउनलोड वेव्स ओटीटी ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री